бада зүстгэн үзэсэта эдэн нана ёлтгэй лу. Жо охуд ау э яди э бэ баут элзэн ди панч гул ячэнэ. Э ясад дахагу нэшин э яла яха алуудла даанэ. Э яха са эйгэ э ячин кэнээнэ лу. Акон э яди са ат инэнгэ на дин дин шин бэнаха college student нэ лингу. And ea hut avat kisho na chota ne e di magi yaza sitahan gu ne punch gu liyahige da mo yen da shin da hut in ilto binago akon sa ea sa ege ea na din so tisho na khanjin ilto akon a sa ea di shin kut zaage ea na bide kitne do it in dat ea nigo ha zi akon da zilao da no ea magi do sa hit a da ea tiet za da ladan ne Akon di e yahak at punch with yahiginast e bin days at alto macaque with yam e magigit le internet bigit oh hayushi million big akushin with a view at a yi la alto cohort e alto e di stuffed animal yenaz nigo stuff orangutan e a the shin with albus as a model benizigo ए यशिन कुने हा शिन सदान दे जो शिन बिया हा जो लुतनते आ दो चिल्ला दो तो शिन अ फ्यूम चिल्ला तो ए दे या तो हत आ पहन ने तो ए यति ए शिन आज नच आस तो गो के या तो बे हज आ दा दा ने कुंदे आ नच ला गो आउट ए दा नीला तो था दे ने जन तिन बी गा होता ए दा नीला तो दी चित इनगे Ede yato hut abana hanel to ahun so shire yat so tahanot e yaje nihil chena andole